0: You are listening to Radio 4EB 98.1 FM. The following program is in Marathi language. Namaskar Mandari, मी रुजुता
1: आणि मी आदित्य
0: आणि आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी रेडिओ 4EB 98.1 FM वर. मागच्या गुरुवारचा पॉडकास्ट आज आपण पुढे घेऊन जाणार आहोत. भारतातून आलेले विद्यार्थी त्यांचे पार्ट टाइम जॉब्स कसे शोधतात, त्यात त्यांना कसे स्ट्रगल्स असतात आणि या जॉबबरोबर ते अभ्यास, स्वतःची कामं आणि सोशल लाईफ कसं हँडल करतात याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि एक अजून खूप महत्त्वाच्या आणि खूप सेन्सिटिव्ह मुद्द्यावर आपण बोलणार आहोत, ते म्हणजे मानसिक आरोग्य, मेंटल हेल्थ. आज हा पॉडकास्ट ऐकत असलेले आपल्यापैकी अनेक जण जे आपल्या कुटुंबापासून लांब राहिलेले आहेत, ज्यांना कधीकधी एकटेपणा वाटला आहे, नवीन देशात आणि घराच्या कम्फर्ट झोनपासून दूर असल्यामुळे येणारा मानसिक ताण, चिंता किंवा एक भावनिक दडपण ज्यांना जाणवलं आहे, ते या विषयाशी नक्कीच स्वतःला जोडून घेऊ शकतील. तर ऐकत रहा आपल्या विद्यार्थी पॉडकास्टचा दुसरा भाग.
2: तुम्ही इंडियात असताना फॅमिली बरोबर जे सेलिब्रेट करायचे फेस्टिवल्स, ते इकडे आल्यावर अचानक फॅमिली नाही आहे बरोबर आणि मित्रमैत्रिणी आहेत बट इट्स नॉट द सेम, असं होतं का की यू फाउंड फ्रेंड्स अँड फॅमिली हिअर?
3: हो, इकडे म्हणजे एस्पेशली सणासुदीच्या दिवसात ते खूप जाणवतं. म्हणजे मी जुलैला आलेले आणि लगेच ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये गणपती असतात, माझ्या घरी गणपती असतो, गौरी गणपती. सो ते खूप हिट होतं लगेच की अरे पहिल्यांदा इंडियात नाही आहे. म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामवर किंवा व्हॉट्सॲपवर स्टोरीजवर सतत तेच दिसत राहतं, पण जेव्हा तुम्ही रिअल लाईफमध्ये तुमचा दिवस तर नॉर्मलच असतो. सो आम्ही फर्स्ट डेला गणेश चतुर्थीला आम्ही असं सगळे फ्रेंड्स जमून आम्ही आरती वगैरे केलेली घरात आणि जेवण बनवलेलं इंडियन तेव्हा सगळंच. तर ते पण एकच दिवस केलं, आपण असं 16-7 दिवस नाहीच करू शकत तिकडे. बट त्यातल्या त्यात पण जर इंडियन फ्रेंड असतील, चांगली कम्युनिटी असेल, तर तुम्ही ते जरा करू शकता. आणि मग इकडे सार्वजनिक जर कुठे जवळ तुम्हाला गणेशोत्सव वगैरे असेल तर तुम्ही जाऊ शकता तिकडे. युनिकमध्ये होतो, युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँडला होतं ते. सो आणि तिकडे ढोल वगैरे असतो, सो तेवढी एक होमली फिलिंग असते ती. पण अगेन त्यांचं डेट्स कोइन्साइड नाही होत ॲक्च्युअल डेटसोबत, ते परमिशन आणि ते सगळं ते पुढे मागे.
2: त्या सणाच्या दिवशी यू स्टील फील लोनली?
4: मला पर्सनली पुरणपोळी, भात भजे, कळी यांची खूप आठवण येते. बट अदरवाइज इकडे एक गोष्ट चांगली आहे की जे काही काही फेस्टिवल्स आहेत ते चांगले साजरे करतात, एस्पेशली जे आपली कम्युनिटी आहे ते लोक. जसं इकडे मी एकदा होळीमध्ये गेलो होतो, ते खूप छान होतं. मग आपलं गणपतीचं जे ठेवलं होतं ते पण मला खूप आवडलं. तर ऑफकोर्स ते रेप्लिकेट, म्हणजे जसं इंडियात होतं तसं रेप्लिकेट नाही होऊ शकत इकडे, पण जे आहे ते म्हणजे खूप ॲप्रिशिएट करतो मी, छान वाटते.
5: मुंबईमध्ये गणपती म्हणजे किती मोठा सण, सगळं गर्दी
2: आणि इव्हेंट आहे.
5: हो, मोठा इव्हेंट आणि आपण वेगवेगळे गणपती बघायला जातो तर ते सगळं खूप आठवतं इथे आल्यावरती. आणि खूप एमटी असं वाटतं बरेचदा सणासुदींच्या दिवशी किंवा दिवाळीमध्ये वगैरे म्हणा. तर युनिव्हर्सिटीमध्ये आमचं असतं की आम्ही सगळे इंडियन्स आपल्या घरून जेवण बनवून आणतात आणि इट इज फॉर ऑल टू शेअर. तर तसं छोटं चेंज ऑफ इव्हेंट होतो तरी इट इज नॉट स्टील, म्हणजे ते ती गॅप नाही फील करू शकत. कधी रक्षाबंधनसाठी आम्ही लोकं जमतो आणि मग एकाच्या घरून राख्या येतात, मग कोणीतरी बांधा आणि असं, ते थोडं आम्ही ट्राय करतो की आपण स्टील ते
6: ठेवू. मला खूप लोकांनी विचारलं की यु नो तुला होमसिक ना वाटत आहे, अजून ना वाटत आहे, असं आठवण ना येत आहे. आणि मला ह्याचाच फिअर आहे की गणपतीच्या टायमिंगला मी एकदम येणार, कारण ऑब्व्हियसली मुंबईमध्ये अशी सेड गणपतीचा सोहळा म्हणजे इतका आहे. आणि प्लस इकडे कोणच नाही, म्हणजे दो कनेक्शन्स बनतात, एव्हरीथिंग इज गुड, पण एक ते असतंच ना की आई नाही, बाबा नाही इकडे. तर आय थिंक माझं आता इनकमिंग आहे होमसिकनेस.
2: इथल्या कोणत्या कल्चरल सेलिब्रेशन्समध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं आहे का, म्हणजे ऑझी, आयदर ऑझी फेस्टिवल्स किंवा दुसऱ्या कल्चरचे काही फेस्टिवल्समध्ये वगैरे?
5: इथे क्रिसमसमध्ये आम्ही बघितलं आहे, आमच्या इथे एक ऑस्ट्रेलियन लेडी होती तिची खूप इच्छा होते की आम्ही सगळ्यांनी पावलोवा टेस्ट करावं क्रिसमससाठी ॲज अ क्रिसमस ट्रेडिशन. आणि मला तर नाही आवडलं ते, कारण की ते खूप जास्त स्वीट होतं. असं करत करत तिने एकदा आम्हाला सगळ्यांना बसवलं टेबलच्या आसपास आणि वेजिमाईट ट्राय करायला सांगितलं. तर तेही काय आपल्या टेस्ट बड्सला जमत नाही, पण क्रिसमसचंच माझा एक्सपिरियन्स होता. ते छान आहे की लोक इथे गिफ्ट्स एक्सचेंज करतात. तर माझे हाऊसमेट्स जे होते तिने माझ्यासाठी एक गिफ्ट आणलेलं, मी तिच्यासाठी एक गिफ्ट आणलेलं, अँड यू पुट दॅट अंडर क्रिसमस ट्री. आणि मग ते छान होतं, ते एक न्यू एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी.
2: मला तर वेजिमाईट आठवतं पहिल्यांदा. मला माहिती नव्हतं की वेजिमाईट खूप कमी खायचं असतं. मी आपलं चटणी टेस्ट करावी त्याच्यासारखं चमच्यांनी वेजिमाईट टेस्ट केलं आणि इतकं मल्यासारखं झालं, मला मी खाऊच नाही शकत.
3: इकडे माझ्यासाठी एक कल्चरल शॉक म्हणजे आपण नेहमी लहानपणी असं बघितलंय की क्रिसमस म्हणजे विंटर असतं, पण इकडे क्वीन्सलँडला समर असतं, पीक समर असतं तेव्हा. सो दॅट वॉज अ न्यू एक्सपिरियन्स की लोक कॉटनचे सॅन्टाचे कपडे घालून फिरताय, सॅन्टा पूल पार्टीज असतात. आणि ह्यांचं एक स्पेशल ट्रेडिशन म्हणजे हे लोक ऍटलीस्ट ब्रिस्बेन किंवा क्वीन्सलँडमध्ये क्रिसमस इन जुलै सेलिब्रेट करतात. त्यांचे जुलैमध्ये पार्टीज असतात ऑफिसेसमध्ये वगैरे. सो दॅट वॉज अ न्यू थिंग फॉर मी.
4: मी इकडचा हॅलोवीन एक्सपिरियन्स केला आमच्या युनिमध्येच. ऑझी नाही म्हणणार मी, बट वेस्टर्न अगेन. पण म्हणजे ते पण एक वेगळी गोष्ट होती. तो थोडा दिवाळीचा जवळ येते, मन मानत नाही की दिवाळीच पाहिजे हे. बट हे पण एक म्हणजे इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स होता.
2: भूत बनून फिरायचं.
4: येस.
1: आमच्या युनिमध्ये असं आहे की म्हणजे ऑल ऑब्व्हियसली मल्टीकल्चरल लोक आहेत, तर प्रत्येक जे मेजर जे कल्चर म्हणजे हे असतात फेस्टिवल, ते आम्ही सेलिब्रेट करतो युनिमध्ये. तर बेसिकली त्याच्यात काही लोक त्यांच्या म्हणजे प्रेझेंटेशन वगैरे बनवतात आणि सांगतात. जसं मग आमच्या इथे श्रीलंकन न्यू इयर वगैरे, श्रीलंकन चायनीज न्यू इयर वगैरे आम्ही म्हणजे बरेच सेलिब्रेट केले. ॲज सेलिब्रेट ॲज इन फक्त ते प्रेझेंटेशन बघणं, म्हणजे एक्सचेंज होते आयडियाज वगैरे आणि त्याच्यानंतर फॉर्मल लंच वगैरे असं. दॅट इज हाऊ वी सेलिब्रेट अदर म्हणजे बाकी कल्चरचे सेलिब्रेट करतो.
2: आणि तुमच्या युनिव्स मध्ये नवीन जे स्टुडंट्स येतात त्यांच्यासाठी काही असे हे आहेत का स्टुडंट असोसिएशन्स की टू
1: सगळे
2: मेक यू अ बिट कम्फर्टेबल?
1: यस यस. म्हणजे प्रत्येक कल्चरची एक अशी एक असोसिएशन आहे. तर ते जेव्हा वेलकम वीक असतो त्याचे स्टॉल वगैरे लागलेले असतात, तर तुम्ही कोणती पण सोसायटी जॉईन करू शकता.
3: युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँडला तरी एक मेंटरशिप प्रोग्राम वगैरे पण आहे. सो इनिशियली तुम्ही त्याच्यात स्वतःला एनरोल करू शकता. त्यात अजून त्यांनी आत्ता स्पेशलाइज कॅटेगरीज पण केल्या आहेत की तुम्ही एक असा मेंटर चूज करू शकता. स्टुडंट मेंटरच असतो तो आणि त्याचे मास्टर्स डिग्री किंवा बॅचलर्स डिग्री पण तिकडे दिलेली असते. सो तुम्ही तुमच्या डिग्रीला ते मॅच करून किंवा जवळ जे असेल त्यांच्याकडे जाऊ शकता. आणि मग डिपेंडिंग ऑन द एनरोलमेंट एका मेंटरला लाईक 10-12 स्टुडंट्स दिलेले असतात. आणि ओवर द पिरियड ऑफ 6 weeks यू कीप मीटिंग देम एव्हरी वीक वन्स. ते तुम्ही स्वतः कॉर्डिनेट करू शकता त्या ॲप्लिकेशनवर. आणि इट डिपेंड्स ऑन दॅट मेंटर की त्यांना ते कसं आईस ब्रेक सेशन्स ठेवायचे आहेत. खूप लोक बिंगोज ठेवतात, कुठे कॉफी कॅचअप्स ठेवतात, असं वगैरे. सो मी स्टार्टला होते तेव्हा मला हे सापडलं नव्हतं, म्हणून मी हे स्वतः शोधून नंतर पुढच्या लोकांना हेल्प करायची. म्हणून मी स्टुडंट मेंटर होते 2 semesters, कारण माझा कोर्स म्हणजे एवढं इकडे वाईडली नोन नाही आहे आणि कोणच नाही आहे इंडियन त्या कोर्सला. सो मला स्टार्टला खूप स्ट्रगल झालेला. सो दुसऱ्यांना होऊ नये म्हणून मी ते स्वतःहून एक इनिशिएटिव्ह करून मी ते केलं.
2: खूप छान मस्त.
6: आय थिंक ग्रिफिथ युनिव्हर्सिटीनी पण असे खूप गोष्टी ठेवल्यात की यु नो विच विल हेल्प अ स्टुडंट, स्पेशली इंटरनॅशनल स्टुडंट्स आणि जे वेगळ्या कल्चरमधून येतात किंवा असे. किंवा आता मी फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मी जास्त फ्रेंड्स नाही बनवू शकली 5 महिन्यामध्ये, पण युनिव्हर्सिटी वॉज ऑलवेज देअर असं मी बोलू शकते की काही तुला कमी जास्त आहे. इंटरनॅशनल ॲडवायझर, स्टुडंट कनेक्ट, वेगळे SRC आणि खूप आहेत तिथे. सो आय थिंक दॅट इज हेल्पफुल, इट इज अ गुड इनिशिएटिव्ह.
3: आणि स्टुडंट युनियन्स वगैरे पण असतात. सो तुम्हाला काही हेल्प लागली, विजा अपॉइंटमेंट्स, लीगल, मेडिकल सगळं अवेलेबल असतं आणि त्यांचे हेल्पलाईन नंबर्स असतात. सो तशा हिशोबाने स्टुडंट सपोर्ट खूप चांगला आहे. इट्स जस्ट दॅट यू नीड टू टेल देम दॅट यू नीड हेल्प. तेच मोटो असतो युजली त्यांचा की अरे तुम्ही येऊन सांगा, हेल्प इज ऑलवेज अवेलेबल, बट यू हॅव टू रीच आउट फर्स्ट.
7: या बेसिकली तुम्ही तुमचं जे डे टू डे लाईफ आहे त्याच्यात तुमचा अभ्यास, तुमचं पार्ट टाईम काम, रिसर्चचं काम असेल, पण ज्यातून वेळ कसा काढता आणि बाकी मग सोशलायझिंग ॲक्टिव्हिटीज हे कसं करता, म्हणजे यू कॅन्ट बी जस्ट डुईंग वर्क ऑल द टाईम, तर मग काय वेळ काढता आणि कसं करता तुम्ही ते मॅनेज?
1: माझ्या केसमध्ये किंवा रिसर्चच्या केसमध्ये तर मंडे टू फ्रायडे विचार नाही करू शकत, म्हणजे युनीला जायचं आहे तर जायचं आहे,
2: सॅटर्डे संडे पण विचार नाही करू
1: शकत, तर राहिला सॅटर्डे संडे, तर मग एक मन म्हणता की आता पूर्ण वीक एवढी मेहनत केली तर थोडंसं रेस्ट करूया, तर मग एक मन ते असतं आणि अजून बाकी ग्रॉसरी शॉपिंग करणं किंवा लॉन्ड्री वगैरे करणं, घर साफ करणं, बाकी मेंटेनन्स, गार्डनचं मेंटेनन्स वगैरे हे तर असतं, पण मग असं करत राहिलं तर मग ते लाईफ एक लूप बनून जाते, त्याच्यामुळे ते मला असं वाटतं की ते ब्रेक करणं इम्पॉर्टंट आहे. तर मग माझ्या केसमध्ये मोस्टली मी ट्राय करतो की असं जर बॅडमिंटन खेळायला जाणं किंवा एखादा वीकेंडला वगैरे, इथे बरेच ग्रुप्स वगैरे असतात त्यांना जॉईन करणं, क्रिकेट खेळणं, स्पोर्ट्स वगैरे तुम्ही म्हणजे एकदा असं करू शकता, किंवा आम्ही बऱ्याचदा सॅटर्डेला वन डे आउटिंग किंवा टू डे आउटिंगला वगैरे जातो, तर आउटिंगमध्ये मोस्टली हाईकला जाणं किंवा बीचला जाणं, म्हणजे मोस्टली 150-200 किलोमीटरच्या रेडियसमध्ये, आणि जर व्हेकल असेल तर हे बऱ्यापैकी पॉसिबल आहे, आणि तेवढंच मग एक रिफ्रेशनेस वाटते की थोडासा चेंज ऑफ शेड्यूल होतं की कुठे बाहेर वगैरे गेलं तर काइंड ऑफ तसं.
5: आम्ही तसं तर रिसर्चमध्ये असल्यामुळे आम्हाला सेमेस्टर ब्रेक्स वगैरे नसतात, आता आम्हाला फक्त वर्षाच्या शेवटी 25 December to 31 आपलं 5 दिवसाची सुट्टी असते, तर मग आम्ही
7: पण पेपर कम्प्लीट करून आणावं लागतं
5: ते हो, पण लकीली तेव्हा प्रोफेसर नसतात तिथे, कॉन्फरन्सला गेले असतात, तर आम्ही त्या पिरियड्समध्ये एक मोठी ट्रिप प्लॅन करतो की आपण कुठेतरी लांब जाऊयात, जमलं तर कार रेंट करूयात जर लॉंग ड्राईव्हला जाऊ शकत असो तर. तसं आम्ही विट्स अँड डेज तिथे गेलेलो, खूप सुंदर होतं आणि आधी आपण कधीच तशी कोणती जागा बघितली नसते, तर ते छान आहे की तुम्हाला कंट्री अजून एक्सप्लोअर करता येते. सध्या तरी मी क्वीन्सलँडच्या बाहेर कधी गेली नाही आहे, पण आम्ही असं तेच ट्राय करतो की एखाद्या वीकेंडला थोडंसं ग्रुप जो पण असेल त्यांच्यासोबत हाईकला जा किंवा पिकनिकला जा. चांगल्या एक दोनदा हाऊसमेट्सबरोबर मी स्टार गेझिंग करायला गेली, ते माझ्यासाठी नवीन होतं की खूप छान वाटतं तो पण एक, आणि छोट्याशा ड्राईव्हवरती तुम्ही सिटीच्या थोडं बाहेर निघालात की तुम्हाला काही ना काही मिळणारच, तसं शॉर्ट ट्रिप्समध्ये मध्ये घेत राहिलं की आपण थोडं चांगलं फ्रेश फील करतं.
3: आणि म्हणजे युजली सॅटर्डे संडे इज अ बेटर पे रेट जर पार्ट टाईम किंवा कॅज्युअलच्या हिशोबाने बघितलं तर, सो अ लॉट ऑफ स्टुडंट्स प्रेफर वर्किंग वीकेंड्स, सो आणि फ्रेंड्सचं आणि स्वतःचं शेड्यूल मॅनेज करणं इज द बिगेस्ट चॅलेंज, कारण इकडे म्हणजे तुमची शिफ्ट नसेल तर दुसऱ्या कोणाची तरी असते, सो ते ठरवूनच एक आउटिंग करायला लागतं. सो आम्ही तर एक 3-4 महिन्यांनी थोडीशी छोटीशी ट्रिप घेऊन एक दिवस कुठेतरी स्टे करून मग येतो जवळ. सो सनशाईन कोस्ट, गोल्ड कोस्ट इकडे खूप जवळ आहे, ते वन डे ट्रिप्स पण करू शकतो, किंवा युनिव्हर्सिटीकडनं ॲक्च्युली ट्रिप्स अरेंज होतात खूप. आम्ही स्प्रिंग ब्रुक नॅशनल पार्कला वगैरे गेलो आहे हाईक करायला, आणि त्याच्यात पण वेगवेगळे सर्किट्स असतात, सो एव्हरी टाईम यू कॅन लाईक गो टू द सेम प्लेस बट सी डिफरंट थिंग्स, सो तसं पण करू शकतो. बऱ्याच गोष्टी असतात, बट देन अगेन सगळ्यांनाच वेळ नाही होत मॅनेज, आणि वेन मनी इज द प्रायोरिटी तर नाही होत. यू शूड ट्राय टू सेव्ह अ लिटल बिट आणि सो दॅट यू कॅन एन्जॉय लेटर. सो एक 1.5 वर्ष आम्ही मग नंतर सगळे सेव्ह करून सगळ्यांचं शेड्यूल अरेंज करून आम्ही सिडनीची ट्रिप केलेली आता रिसेंटली, सो इट्स नाईस दॅट वे, पण तुम्ही जरा सेव्ह करून केलं पाहिजे फॉर लॉंग टर्म ट्रिप्स.
4: इंडियामध्ये आपल्याला बरेच वस्तू करावी लागत, ते आपोआप आपल्याला भेटतात, ऍज इन सन आहे तर ते बाहेर बघितलं की दिसते सगळं, इकडे ते एवढं इझी राहत नाही. तर मला असं वाटते की एक तो सोशलवाला ॲस्पेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे, स्पेशली जेव्हा तुमची फॅमिली नाही आहे पण फ्रेंड्स आहे, तर म्हणजे एक तोवाला खूप इम्पॉर्टंट डायमेन्शन असते लाईफचा जो कॉम्प्रोमाइज नाही करायला पाहिजे, आणि वेळ काढून किंवा कम्युनिटीज असतात तर याच्यात पार्टिसिपेट करायला पाहिजे, खूप छान एक्सपिरियन्स राहते तो सोशलायझिंगसाठी.
5: मला वाटतं की कनेक्शन्स बनवणं त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे तुमची इच्छा असेल फिरायची पण तुमच्याकडे तितका कंपनी नसेल तर मग ते कठीण होतं, त्यामुळे तुम्ही स्वतःला पुट फॉरवर्ड करायला पाहिजे की तुम्ही जा आणि अप्रोच करा लोकांना आणि फ्रेंड्स बनवा. माझ्या केसमध्ये लकीली युनिव्हर्सिटीमध्ये जिम असल्यामुळे मी तिथे खूप फ्रेंड्स बनवले. तिथे आम्ही बॉक्सिंग आणि बाकी ग्रुप क्लासेस असतात त्यामध्ये माझे अजून फ्रेंड्स बनले. तर तसे सोशल कनेक्शन्स बनत राहिले तर ते एक्सपिरियन्सेस आपल्याला अजून घेता येतात आणि ट्राय करावं की मे बी अजून इतर कल्चरच्या लोकांनाही आपण बिफ्रेंड करावं सो दॅट आपल्याला ते वेगळे एक्सपिरियन्सेस भेटतात.
7: आणि ही कंट्री थोडीशी स्पोर्टिंग कंट्री आहे म्हणजे ऑस्ट्रेलिया. तर तुम्ही इकडले स्पोर्ट काही एक्सप्लोअर केले आहे का म्हणजे जे इंडियात तुम्ही स्पोर्ट्स खेळले नाही पण इथे यू गॉट टू प्ले दोज?
3: आय डिंट प्ले इट बट आय ॲक्च्युली गॉट माय सेल्फ टू वॉच रग्बी अँड अंडरस्टँड द रूल्स. सो मी इंडियात कधी रग्बी ॲज सच आपण बघतच नाही किंवा आपल्या टेलिव्हिजनवर पण ते युजली एअर नाही होत इतकं फ्रिक्वेंटली. सो इथे रग्बी कल्चर इज व्हेरी बिग. सो मी इथे येऊन जरा रग्बी बघणं किंवा रग्बीचे रूल्स काय असतात किंवा हे सगळं बघायला शिकले. आणि इकडे फिटनेस तर खूप आहे. सो लोक वॉक्सला जातात, रनिंगला जातात, खूप लवकर उठतात सगळे, खूप अर्ली बर्ड देतलं 4 वाजता वगैरे. यू कॅन सी एव्हरी वन रनिंग. रात्री 2 पण कोणतरी पळताना दिसतं मला. सो साऊथ बँकला तर सतत लोक पळतच असतात. सो मी तिकडे जवळ राहणार म्हणजे राहते म्हणून मला असं मोटिवेशन नाही लागत. सो यू ऑलवेज सी समवन रनिंग, यू डोंट नीड अ कंपनी ऑलवेज. म्हणजे कोणीतरी एक सतत पळतच असतो.
5: मला इथे हे पण आवडतं की लोक बोर्ड गेम्स खेळतात आत्ताही. तर ते एक नवीन आहे म्हणजे आपण मे बी मी तरी इंडियामध्ये इतका फ्रेंड्स बरोबर बोर्ड गेम्स मोठी झाल्यावर कधी खेळले नाही पण इथे मी असं बघितलं की लोक एकत्र येतात बोर्ड गेम्स खेळतात. तर अदर दॅन अदर फिटनेस आणि बाकीचे स्पोर्ट्स तर आहेतच, बॅडमिंटन, पिकल बॉल, खूप सारे कोर्ट्स असतात ते तुम्ही बुक करू शकतात आणि तिथे जाऊन खेळू शकतात. बट अगेन हे पण आहेत की बोर्ड गेम्स खेळतात किंवा खूप नवीन नवीन प्रकार असतात जे मी पहिले कधी ऐकलेही नाही आहेत.
6: आय थिंक मी एकदमच ज्युनियर आहे या सगळ्यात. पण मला असं वाटतं की स्पेशली वेन यू आर कमिंग फ्रॉम इंडिया तुम्ही एक त्या लूपमध्ये असतात. हेच 4 हेच कंपनी, हेच करायचं. अँड इंडियामध्ये आपण एवढं हे नाही बघत की अरे आफ्टर क्लासेस पिकल बॉल खेळायला जाऊया, इतकं नाही होत. तर मला तर इथे जॉब पण नाही आहे राईट नाव पार्ट टाईम, बट जरी आय एम व्हेरी आयडल स्टील आय एम थिंकिंग फ्रॉम वेअर टू स्टार्ट. कारण एवढे सारे इथे अपॉर्च्युनिटीज आहेत, हे जसंही बोली जिममध्ये पण कोणीही मिळतं अँड पीपल आर व्हेरी वोकल, फ्रेंड्स बनतात. पण काही असे एक्सपिरियन्सेस किंवा काही गोष्टी आहेत जे इंडियन कल्चरमधनं जेव्हा तुम्ही येतात इट इज लाईक यू आर नोवेअर असं वाटतं की कुठून स्टार्टिंग पॉईंट काय आहे. आणि ते आय थिंक मला नाही सगळे रिलेट करू शकतं की स्टार्टिंगला ते आपण कुठे आलो आहेत, काय करायचं. ते तिथनं आय थिंक द जर्नी देअर इज टफ, नंतर यू कॅन गेट थ्रू एनीथिंग.
2: तुम्हाला तुमच्या जिकडे तुम्ही काम केलं वर्कप्लेसमध्ये किंवा तुमच्या युनीमध्ये जे बाकी ऑस्ट्रेलियन स्टुडंट्स म्हणा किंवा जे दुसऱ्या कल्चरचे स्टुडंट्स आहेत त्यांच्याकडनं कसं म्हणजे बिहेवियर कसं असतं, की तुम्ही कधी रेसिझम फेस केला आहे का किंवा ओव्हरऑल वाईब कसा येतो, तुम्हाला कसं वाटतं?
1: माझ्या केसमध्ये फॉर्च्युनेटली मला आत्तापर्यंत असा कोणता सिंगल इन्सिडेंट नाही फेस करायला भेटला त्यात मला असं वाटलं की रेसिझम वगैरे होत आहे. इनफॅक्ट मला ऑझी लोक जे आहेत ते सुपर फ्रेंडली वाटतात. म्हणजे त्यांचं बोलणं वगैरे ॲटलीस्ट बोलताना तरी ते म्हणजे मनात काय चालू ते नाही सांगता येणार पण बोलताना तरी ते ॲज अ म्हणजे माझं हे तर त्यांच्याकडे ॲज अ स्वीट म्हणूनच आहे आतापर्यंत फॉर्च्युनेटली टचवूड.
5: युनिव्हर्सिटीमध्ये तरी रेसिझम किंवा तसा काही प्रकार नाही बघितला. खूप मल्टीकल्चरल आहे त्यामुळे सगळे कोऑपरेट करून राहतात. पण कधी एखाद्या वेळीस बाहेर असे मी 1-2 एक्सपिरियन्सेस बघितले आहेत किंवा लोकांना फेस करताना बघितले आहेत की ते थोडं डिसहार्टनिंग आहे. जसं एकदा मी शॉपिंग सेंटरला गेले, तिथे काही टीनेजर्स होते, एक ग्रुप होता त्यांचा. तर त्यांनी एका कपलला धक्का मारला आणि नंतर काहीतरी त्यांचं भांडण झालं आणि त्यांनी खूप मारलं त्या कपलला. आणि ते दोन्ही नॉन ऑस्ट्रेलियन होते ते. तर ते आणि कोणी स्टेप इन नाही केलं मध्ये. तर त्यासाठी मला ते खूप मी खूप घाबरले आणि त्या लोकांनी सगळ्यांना आतमध्ये थांबवलं आणि मग पुलिस आले आणि पुढे काय झालं मला इतकं कळलं नाही. पण असे 2-3 केसेस मी ऐकले पण आहेत आणि बघितले पण आहेत. त्यामुळे कधी कधी भीती वाटते एकटं ट्रॅव्हल करताना. इन जनरल ऑस्ट्रेलियाचे लोक खूप स्वीट आहेत की ते खूप चिल लेट बॅक आहेत आणि ॲक्सेप्ट करून घेतील तुम्हाला. पण कधी कधी मला वाटतं काही काही नेगेटिव्ह एक्सपिरियन्सेस असतात आणि ते अनअवॉइडेबल पण आहे एखादी वेळेस. पण इन दॅट केस असं म्हणतात की जितकं यू कॅन स्टे आउट ऑफ ट्रबल तसं राहा.
3: आय थिंक माझ्याकडे एक वेगळं एक्झाम्पल आहे की माझ्या कोर्सला फक्त एक 10-15 मुलंच होती माझ्या इंटेकला आणि मी एकटेच इंडियन होते आणि बाकीचे 2-4 चायनीज असतील, 1-2 इंडोनेशियन, तायवानीज, असं म्हणजे लिटरली खूप मल्टीकल्चरच होतं. सो ॲट ऑब्व्हियसली स्टार्टिंगला कम्फर्ट नसतं, सगळ्यांचंच लँग्वेज बॅरियर असतं, इंग्लिश लँग्वेज सगळ्यांचं फर्स्ट स्पीकिंग नसतं, सो ते बोलण्या खूप वेळ जातो, अंडरस्टँडिंगमध्ये खूप वेळ जातो, ते ट्रान्सलेट होत नाही आणि स्टार्टिंगला सगळे खूप असे इंट्रोवर्ट आणि स्वतःच्या शेलमध्ये असतात, सो इट्स हार्ड टू कॅच अप विथ देम. पण जेव्हा समोरच्याला पण कळलं की आता आपल्याकडे ऑप्शन नाही आहे आणि आपल्याला पण जेव्हा कळतं की आपल्याकडे ऑप्शन नाही आहे, तर तेव्हा यू हॅव टू काइंड ऑफ फोर्स युअर सेल्फ टू टॉक अँड मेक कनेक्शन्स. अँड वेन यू स्टार्ट सीइंग द सेम फेस अगेन अँड अगेन लेक्चर्समध्ये किंवा बाहेर कोणत्याही ॲक्टिव्हिटीजला, तर इट गेट्स इझियर. सो युजली डोंट स्टिक टू युअर ओन कम्युनिटीज, ट्राय करा बोलायला. आता माझे फ्रेंड्स मला बघून म्हणजे सांगतात की तुझे चांगले मल्टीकल्चरल फ्रेंड आहेत, आम्हाला आता नाही आहेत कारण दुसऱ्या कोर्सेसमध्ये युजली इंडियन्स खूप जास्त असतात. सो यू एंड अप मेकिंग मोर इंडियन फ्रेंड्स आणि मग बाकीचा जे 10% जो क्राऊड असतो तो अलूफच असतो. सो ते स्वतःहून जरा तुम्हाला इनिशिएटिव्ह घेऊन करायला लागतं. इट इज अ व्हेरी अनकम्फर्टेबल स्पेस टू बी इन, व्हेरी ऑनेस्टली, बट वन्स यू पुश थ्रू इट यू गेट कनेक्शन्स फॉर लाईफ. नाऊ आय नो की माझ्याकडे असं कोणीतरी एक माणूस असेल, जर मी इंडोनेशियाला गेले तर आय कॅन कॉल अप किंवा थायलंडला गेले तर आय कॅन कॉल अप. सो तसे माझे आता खूप म्हणजे खूप 3-4 जवळच्या मैत्रिणी झाल्या आहेत. एक कोलंबियन आहे, एक चायनीज आहे, एक थायलंडची आहे आणि एक इंडोनेशियन आहे. सो इट्स रिअली नाईस. सो स्वतः जरा अनकम्फर्टेबल व्हायला लागतं टू हॅव दोज कॉन्व्हर्सेशन्स आणि टू ब्रेक द आईस. पण एकदा ते झालं तर त्यांना पण कळतं की आपण बोलायचा प्रयत्न करतोय आणि आपल्याला पण कळतं की ते पण काहीतरी सांगायचा प्रयत्न,
2: कुठेतरी आपण ज्या गोष्टी एक्सपिरियन्स करत असतो, फेस करत असतो, सिमिलर ते लोक फेस करत असतात कारण ते शेवटी उठून एका फॉरेन कंट्रीमध्ये आलेले असतात. त्याच्यामुळे
3: फक्त ते एक्सप्रेस करण्यात
2: एकाच स्माळेतले म्हणी, फक्त बोलायची भाषा वेगळी असल्यामुळे पटकन कम्युनिकेट होत नाही.
4: माझं थोडं ऑब्झर्वेशन असं राहिलं आहे की इकडचं कल्चर थोडं अकॉमोडेटिंग आहे, इन द सेन्स की बाकी पण कल्चरचे इव्हेंट्स मी पाहिले आहे आणि जसं युनिव्हर्सिटीमध्ये ते लोक जागा देतात, ते लोक प्रोव्हिजन्स देतात की तुम्ही तुमच्या कल्चरला रिप्रेझेंट करा, तुम्ही काहीतरी स्टॉल लावा किंवा फूड तुम्ही हे करा, तुमचा डान्स दाखवा. आणि इन जनरल वर्क प्लेसमध्ये मला असं काही इश्यू नाही आला, जसं युनिमध्ये पण आणि मी इंटर्नशिप केली इंडस्ट्रीमध्ये तिकडे पण नाही. तर अकॉमोडेटिंग आहे, मल्टीकल्चर आहे, थोडंफार राहू शकते, लोकांचे एक्सपिरियन्सेस व्हेरी करतात, बट ओव्हरऑल आय वुड से की खूप अकॉमोडेटिंग आहे.
2: आता थोडासा सिरियस विषय की आता जे स्कॉलरशिपवाले आहेत त्यांच्याकडे फार काही उत्तरं असणार नाही आहेत, मे बी ते ऑलरेडी श्रीमंत आहेत. पण जे आता तुम्ही जे पार्ट टाइम जॉब्स करता किंवा केले आहेत ते कसं शोधलं, किती ऍप्लिकेशन्स कराव्या लागल्या, डिक्लाईन होतात का ऍप्लिकेशन्स की मिळून जातो जॉब, कसं आहे?
3: सो फर्स्टली तर कमिंग फ्रॉम इंडिया आणि मुंबई, वी ऑल कम फ्रॉम अ व्हेरी प्रिव्हिलेज बॅकग्राऊंड. सो इकडे पार्ट टाइम जॉब्स करणं हे स्वतःला हे खूप हे असतं की यू हॅव टू गो अँड टेल देम की अरे मला जॉब हवा आहे. किंवा ऑनलाईन तुम्ही ॲप्लिकेशन्स करू शकता, दॅट हॅज अ गुड सक्सेस रेट. बट माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्सला इन पर्सन रेझ्युमे ड्रॉप इन करून जॉब्स ऑन स्पॉट मिळालेले आहेत. सो यू जस्ट गो देअर, शो अप विथ अ रेझ्युमे की मी हे स्टुडंट आहे, मला इंग्लिश बरोबर नीट बोलता येतं वगैरे वगैरे, बेसिक गोष्टी जर तुम्ही त्याच्यात टाकल्या आणि त्यांच्याकडे जर वेकन्सी असेल किंवा ते हायर करत असतील ॲट दॅट मोमेंट, तर घेतात युजली. हॉस्पिटॅलिटी जॉब्स आर द मोस्ट क्विकेस्ट टू गेट यू इन ऑन अ रोल, लाईक तुम्ही आज सिलेक्ट झाला तर ते उद्या तुम्हाला बोलवतील. सो दॅट इज द मोस्ट क्विकेस्ट. आणि फास्ट फूड चेन्स लाईक सबवे, मॅकडी, हंगरी जॅक्स वगैरे, तिकडे पण तुम्ही अप्लाय करू शकता त्यांच्या पोर्टल्सवर आणि देन यू शो अप ॲज वेल. म्हणजे मॅनेजरला कळतं, दे हॅव दे डोंट जस्ट हॅव अ नेम, दे हॅव अ फेस टू युअर नेम एज वेल. सो इट हेल्प्स. इकडे इन पर्सन शो अप करणं खूप हेल्प करतं. एक जर तुम्ही तिकडे स्टोरला जाऊन पण कसं बोलता, स्वतःला कसं प्रेझेंट करता, ते पण हेल्प करतं. बाकी पार्ट टाइम लोक आता इंडियन्स खूप वेगवेगळे करतात. सो ॲडमिन जॉब्स किंवा डेस्क जॉब्स मिळणं पण आहे हे, पण त्याला खूप वेळ लागतो मिळायला, लगेच मिळत नाही, म्हणजे 3-4 महिने जातात. प्लस यू हर्ड अबाउट दिस की इकडे रेफरन्स खूप चालतं, सो यू नीड टू हॅव अ स्ट्रॉंग रेफरन्स. सो इझी एंट्री आहे की हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल जॉब्स करणं, म्हणजे कोल्स वुलीज जे इकडे ग्रोसरी स्टोअर्स आहेत तिकडे जे फिलिंगचे जॉब्स असतात किंवा ट्रॉली कलेक्शन वगैरे असे सगळे जॉब्स असतात. सो आणि पहिले तर हीच गोष्ट असते की स्वतःच्या मनाला पटवणं की आपण हे करू शकतो आणि दिस इज नथिंग लेस, कारण इंडियात हे दिस इज जस्ट लुक डाऊन अपॉन लिटल बिट. पण इकडे इनफॅक्ट ब्लू कॉलर जॉब्स आर पेड बेटर दॅन व्हाईट कॉलर, कारण त्यांना 4 आवरचं वेजेस असतात. कॅज्युअलला तुम्हाला जास्त पे असतो, सॅटर्डे संडेला अजून जास्त असतो, रात्री अजून जास्त असतो. सो लाईक मॅकडीमध्ये $50-60 पर्यंत पण लोक कमवतात पर आवर, विच इज अ लॉट. सो स्टार्टिंगला खूप कष्ट होतात, म्हणजे आय नो की मी आणि माझे फ्रेंड्स आम्ही सगळेच रडलोय ऑलमोस्ट फर्स्ट शिफ्ट केल्यावर की अरे कुठे आलो. बिकॉज तिकडे तुमच्या डोक्यात सतत हेच असतं ना की मी हे करायला नाही आलो इकडे, पण मग आपण हे का करतोय. बट यू जस्ट नीड टू कंपार्टमेंटलाइज की हे तुम्हाला फक्त एक लिव्हिंग एक्सपेन्स काढण्यासाठी आहे, दिस इज जस्ट यू आर सपोर्टिंग युअर सेल्फ, आणि बाकी मग तुम्ही मंडे टू फ्रायडे फुल टाईम अभ्यास आणि मज्जा करू शकता. तुम्हाला एक स्वतःला ते समजून घ्यावं लागतं की इट इज
2: एक्सेप्टन्स,
3: स्वतः पहिला एक्सेप्ट करायला लागतं. आणि पहिलं म्हणजे आपण ते पेरेंट्स सोबत शेअर करतो, सो पेरेंट्सला ऑब्व्हियसली हे बघवतच नाही सीईंग फ्रॉम अन इंडियन पर्स्पेक्टिव्ह. सो ते आपल्याला पटकन सांगतात की बाळा नको करू, किंवा खूप दमायला होतं ऍक्च्युली या जॉब्समध्ये, बिकॉज दिस जॉब्स आर व्हेरी फिजिकली डिमांडिंग जॉब्स. सो तुम्ही यू कांट एक्सपेक्ट की तुम्ही घरी येऊन अभ्यास करता त्याच्यानंतर, लाईक दॅट इज नॉट पॉसिबल. आणि नेक्स्ट डे पण म्हणजे पटकन उठून तुम्ही कामं कराल असं पण नाही आहे. सो फिजिकली खूप त्रास होतो स्टार्टिंगला, सो खूप वेळ लागतो त्या सायकलमध्ये यायला. आणि ॲट द सेम पॉईंट यू हॅव टू सी की तुमचं एक्झाम्स आणि हे सगळं पण मॅनेज करायला लागतं, ग्रेड्स नाही झाले पाहिजेत कमी, कारण खूप लोक स्कॉलरशिपवर येतात, तुम्हाला CGPA मेंटेन करायला लागतो, दॅट इज वन ऑफ द कंडिशन्स फॉर द स्कॉलरशिप. सो हे खूप बॅलन्स करण्याचंच गेम आहे सगळं, बट स्वतः खूप अडॅप्टिव्ह राहायला लागतं. आणि you need to be okay with the fact ki tumhi ek blue collar job karta hai. So
6: I think ki kadhi kadhi tumhi kute rahata kiwa jobs kute available ahet ki kay paristhiti chalu ahe aajubajula he sagla jari aikla tari it's like ki maybe tumhi sagla struggle kartat, mhanje kai lokanna asa vatta ki अरे मी 600 ॲप्लिकेशन्स टाकले तरी का नाही का नाही, आणि लोक मग स्वतःला डाऊट करतात जे सध्या जे मी फेजमध्ये की मी कुठे कमी पडली आहे का, की माझ्यानी नाही होत आहे का स्किल्स कमी पडत आहेत का. तर मला फक्त ते सांगायचं की इट्स नॉट द प्रॉब्लेम इन यू, कारण असे खूप गोष्टी आहेत, म्हणजे कमिंग फॉर फ्रॉम अ स्पोर्ट्स बॅकग्राऊंड अँड मॅनेजमेंट बॅकग्राऊंड, मी इनिशियली मी ज्या इंडियामध्ये होती आय वॉज लाईक की हां ठीक आहे, म्हणजे मी ज्या ह्यानी पण आलेली IDP थ्रू त्यांनी हेच आणलेलं की फी विल तुम्हाला भरावी लागेल पेरेंट्सना, अँड लिव्हिंग कॉस्ट मुलं काढतात ना, लिव्हिंग कॉस्ट मुलं करतील अँड ऑल. आणि जेव्हा मी इथे लँड झाली अँड आय वॉज सो कॉन्फिडंट की अरे 2-3 दिवसातच मिळेल, अरे यात काय आहे, अरे आय कॅन डू इट. आणि हिअर कम्स द डे, 5 महिने झाले, बट देन आय एम स्टील लुकिंग की म्हणजे मी तर तोंडावरच पडली. बट इट इज की इट इज नॉट ऑलवेज की तुमचं फॉल्ट आहे, मे बी थिंग्स आर नॉट गोईंग इन दॅट वे. तर मी 1-2 ठिकाणी म्हणजे मी खूप ठिकाणी तसं मी गेली, वॉक इन केलं, ऑनलाईन केलं, कोल्स वुलवर्थ सगळीकडे रेझ्युमे दिले. मी हे काही स्पोर्ट्समध्ये पण मी गेली, जसं चेस मला अजिबात नाही आहेत, पण चेस मी शिकली, मी सगळं केलं आणि मग मी त्यात पण ॲप्लिकेशन टाकलं. पण एक लक फॅक्टर किंवा असं काही एका ठिकाणी माझा रेझ्युमे फाडला गेला. सो मला तरी असं वाटतं की तू पूर्ण मेहनत जरी केली तरी एक लक फॅक्टरच्या मध्ये अडकतं, त्यामुळे मे बी यू फॉल अपार्ट अँड देन यू स्टार्ट थिंकिंग की नाही मी वाईट आहे किंवा माझ्यात ते क्वालिटीज नाही आहे. आणि फॅमिली सपोर्ट करायला असतेच की असं नाही आहे हे ते, बट मग दे आर ऑलवेज टू से की तू शिकायला गेली आहे, तू शिकायला गेली, तू ह्याच्यासाठी नाही गेली, वी आर देअर. पण एक ते असतं की जर सगळ्यांना एवढं इझी आहे, इफ एव्हरी वन कॅन डू अँड इफ आय एम ट्राईंग द सेम देन वाय नॉट. तर आय थिंक की ते हरेकाला कळायला पाहिजे की राईट टाईम यायचा. म्हणजे ते बोलतात ना सबका टाईम आहे का, मी ते आता पकडू नये की वन डे होईल.
5: एक अजून मी म्हणजे मी तर स्वतः नाही केले पार्ट टाइम जॉब्स, पण मी असंही बघितलंय की ज्यांना ड्रायव्हिंग येते ते कधी कधी उबर इट्स किंवा डिलिव्हरीवाले जॉब्स करतात. आणि एखादी वेळ जर तुमच्याकडे कार नसेल तर पीपल बाय सायकल्स किंवा इलेक्ट्रिक बाईक घेऊन मग ते त्या एरियाजमध्ये डिलिव्हरी करणं किंवा इवन उबर चे ड्राईव्ह ड्रॉप इन्स ते सगळं करणं, त्या पण टाईपचे जॉब्स मी इथे बघितले आहेत लोकांना करताना. तर ते एक ऑप्शन असू शकतं, बट मला त्याचे व्हिजा कंडिशन्स काही माहीत नाही.
3: उबरचे जॉब्स डेफिनेटली करू शकतात, खूप लोक ते करतात. एस्पेशली म्हणजे खूप इंटेन्सला असं वाटतं की दॅट इज अ मच इझियर जॉब बिकॉज यू डोंट नीड टू गेट युअर हँड्स डर्टी, दॅट्स अ गुड क्लीन जॉब. बट त्याला सेफ्टी कन्सर्न्स खूप आहेत. माझ्या खूप फ्रेंड्सचे ॲक्सिडेंट झालेले आहेत अँड म्हणजे खूप मेजर त्यांच्या बॉडीला त्याचा अफेक्ट झालेला आहे. 2-3 लोकांना फर्स्ट डेलाच हे झालेलं आहे बिकॉज आपण खूप नवीन असतो, कळत नाही कसं करायचं. एकतर मुलींनी स्कूटी घेतलेली आणि तिचा ॲक्सिडेंट झाला फर्स्ट डेलाच. मग इकडे मेडिकल इन्शुरन्स इज अनदर थिंग, ते खूप एक्सपेन्सिव्ह असतं. आणि इकडे इमर्जन्सीला जरी तुम्ही गेला तर इट्स लाईक अ 8-hour वेटिंग टाईम, सो दॅट इज द वर्स्ट. सो जस्ट थोडं विजिलंट होऊन करायचं, जे काही करताय तुम्ही इकडे तुम्ही जरा स्वतःला रेस्पॉन्सिबिलिटी घेऊन करायचं. आणि नेहमी असं नाही की आपले स्टार्स चांगलेच असतात, सो एनिथिंग कॅन गो रॉंग ॲट एनी टाईम. सो यू शूड नो दॅट यू हॅव अन इमर्जन्सी कॉन्टॅक्ट युअर आणि दे विल रिस्पॉन्ड ऑन टाईम, कारण आपण नवीन असल्यावर आपल्याकडे काहीच इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नसतात. सो जरा एखाद्या फ्रेंडला सांगून ठेवणं किंवा बेसिकली चांगलं कनेक्शन एक पहिले असणं, हू लुक्स आउट फॉर यू किंवा असं काहीतरी, पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
5: मेजरली म्हणजे सायकल्स आणि बाईक्स किंवा इलेक्ट्रिक बाईक्स ते आहे की हाय स्पीड एन्व्हायरमेंट असल्यामुळे कार्स खूप कार सेंट्रिक आहे, त्यामुळे सायकल जे पण चालवतात एकतर खूप अपहिल रोड्स पण असतात, एक ती फॅक्टर आहे. तर तुमची फिजिकल मेहनत खूप जास्त वाढते आणि एखाद्या वेळेस रात्री जावं लागेल किंवा सबर्ब्स दूर असतात, तिथे अंधार असतो, तुम्ही कितीही हायवेज जॅकेट्स घातले तरी पण ते एक डेंजरवालं किंवा सेफ्टीवालं फॅक्टर तो येतो, तर तो एक काळजी घ्यायला पाहिजे. पाऊस कधीही पाऊस पडतो, त्यामुळे तेही फॅक्टर्स आहेत जे थोडे रिलेटेड आहेत आणि त्याचं लक्ष द्यावं.
8: तुम्ही मेंटल हेल्थ चॅलेंजेस म्हणा किंवा ओव्हरऑल मेंटल हेल्थ बद्दल ओपनली बोलता का, किंवा डू यू हॅव अ सपोर्ट सिस्टम, की हाऊ डू यू बेसिकली हाऊ डू यू मॅनेज युअर मेंटल हेल्थ आणि समटाईम्स वेन इट गेट्स इमोशनली ओव्हरवेलमिंग हाऊ डू यू मॅनेज दॅट.
1: माझ्या ओपिनियनमध्ये जेव्हा आपण पहिले इथे लँड होतो तर पहिले काही आठवडे किंवा महिने चॅलेंजिंग असतात, कारण तुम्ही एकटे असतात आणि तुम्ही असं ॲटमॉस्फिअरमधून येतात जिथे खूप सारे लोक तुम्हाला कंटिन्युअसली दिसत असतात किंवा तुमचे फॅमिली मेंबर्स वगैरे असतात. पण तो पिरियड जर तुम्ही ओव्हरकम केला योग्य पद्धतीने किंवा ॲडॅप्टिव्ह होऊन, तर मला नाही वाटत की असे कोणते मेंटल हेल्थचे चॅलेंजेस म्हणजे आहेत मोस्टली. आणि राहिली गोष्ट ते कसे लोक इथे कसं त्याला बघतात, जर आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये तर म्हणजे डॉक्टर्स सोडून वेगवेगळ्या अशा खूप सारे असे हे बनवले आहेत त्यांनी, क्लब्स, काइंड ऑफ क्लब्स किंवा काय म्हणतात त्यांना, सोसायटीज, ॲडवायझर्स वगैरे असे आहेत की ज्यांना कोणाला काही वाटत असेल इन केस तर तुम्ही त्यांना जाऊन फ्रीली असं सांगू शकतात. इवन आमच्याकडे चॅपलन्सी वगैरे आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की मला आयुष्यात असं होत आहे तसं होतं, तुम्ही त्यांच्याशी फ्रीली जाऊन बोलू शकतात. आणि ते लोक म्हणजे मला तर गरज नाही पडली म्हणजे टच वूड, बट मी असं ऐकलंय की ते लोक सगळं तुमचं ऐकून घेतात आणि योग्य पद्धतीने तुम्हाला समजवतात पण की काय कसं करायचं वगैरे. त्याच्यामुळे मेंटल हेल्थ असा मोठा इशू नाही आहे म्हणजे मोस्ट ऑफ द लोकांसाठी असं मला वाटतं माझ्या ओपिनियनमध्ये.
5: माझं ओपिनियन वेगळं आहे ह्यामध्ये थोडं. मला वाटतं की मेंटल हेल्थ इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, त्याबद्दल अवेअरनेस असली पाहिजे आणि इथे ऑस्ट्रेलिया इज अ व्हेरी सपोर्टिव्ह कंट्री फॉर दॅट. खूप हेल्प अवेलेबल असते ॲट ऑल टाइम्स, तुम्ही लोकांशी बोलू शकतात. युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे तुम्हाला काउन्सिलर्स असतात, तर एखाद्या वेळेस जर तुम्हाला एमर्जन्सी असं तुम्हाला वाटलं की ॲट दिस मोमेंट आय कॅनॉट हँडल दिस, तर तुम्ही एमर्जन्सी सर्व्हिसेस पण बुक करू शकतात. दे विल हिअर यू आउट, आणि त्यांना जर असं वाटलं की तुम्हाला अजून हेल्पची गरज आहे तर दे विल रेकमेंड की यू कम बॅक इन 3 weeks, किंवा जे पण आहे दे विल गाईड यू टू द राईट पर्सन. ते युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल असतं. कधी कधी दे हॅव इव्हेंट्स लाईक आर यू ओके, तर त्याचं नाव ते असतं, आणि ते सगळ्या म्हणजे इंडस्ट्रीमध्ये युनिव्हर्सिटीजमध्ये जस्ट फॉर अ मेंटल हेल्थ अवेअरनेस असं असतं. आणि मला वाटतं की होम सिकनेस ती एक गोष्ट आहे, पण अपार्ट विथ लाईक अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही तुमच्या घरच्यांना सोडून इथे येतात, आणि ॲज यू आर ग्रोईंग ओल्ड युअर पेरेंट्स आर ऑल्सो ग्रोईंग ओल्ड, तर यू कॅरी द गिल्ट ऑफ इट, आणि ते वाईट वाटतं की ओ मी बरोबर डिसिजन घेतलं का, की आई बाबा तिकडे एकटे आहेत, माझं छोटा भाऊ तिथे एकटा आहे, मी सेल्फिश डिसिजन घेतलं की मी बरोबर घेतलं, कारण की इट इज माय राईट टू लिव्ह माय लाईफ आणि मी माझी लाईफ बेटर करू, बट इट्स ऑल्सो कमिंग ॲट अ कॉस्ट ऑफ हॅव्हिंग देम टू बी अलोन देअर. आणि एखाद्या वेळेस असं होतं की यू लूज अ क्लोज वन अँड यू आर नॉट एबल टू ट्रॅव्हल टू गो बॅक देअर, तर अशा कंडिशन्समध्ये मला वाटतं की ते थोडं चॅलेंजिंग होतं, पण हेल्प ऑलवेज अवेलेबल आहे, आणि तुमचे फ्रेंड्स असतात, फॅमिलीज असतात, तर नेहमी ट्राय करा की तुम्ही कोणाशी तरी बोलावं, शेअर करावं. फ्रेंड्स हेल्प अ लॉट, काउन्सिलिंग हेल्प्स अ लॉट, ते खूप चांगल्या वेजमध्ये तुम्हाला समजवतात, तुम्हाला ऐकून घेतात, अँड दे गिव्ह यू वेज टू कोप अप विथ व्हॉट एव्हर युअर लॉसेस ऑर इफ इट इज ग्रीफ, किंवा काही पण तुमचे जे इश्यूज असतील, किंवा तुम्हाला स्ट्रेस असेल अबाउट वर्क ऑर युनिव्हर्सिटी, तर तुम्ही तिथे जाऊन बोलू शकतात. तर दॅट इज गुड की इथे ती एन्व्हायरमेंट आहे, पीपल डोंट जज यू फॉर गोईंग देअर ऑर स्पीकिंग ओपनली अबाउट मेंटल हेल्थ, तर ते सगळ्यांचे एक्सपिरियन्सेस वेगळे असू शकतात.
6: आय थिंक जसं या दोघांनी पोट केलं ते परफेक्टच आहे. मी जेव्हा म्हणजे स्टार्टिंग पिरियडमध्ये मला असं खूप वाटलं, सगळ्यांचे वेगळेवेगळे व्ह्यूज असू शकतात, आणि मला असं वाटलं की बिकॉज आय वॉज वर्किंग फॉर लास्ट 2-3 years, आणि मग आता सपोज यू गाईज आर वर्किंग आणि अचानक तुम्हाला कुठेतरी असं नेऊन ठेवलं अँड यू कॅन डू एनिथिंग, दॅट इज ट्रिगरिंग की जेव्हा आता मी काय करू, मी असंच नाही बसू शकत, आय नीड वर्क, मी वर्कहॉलिक आहे. आणि तेव्हा मला असं खूप वाटलं डिमिनिंग, अँड मी ॲक्च्युली थेरपीसाठी गेलेली, तर माझ्याच युनिव्हर्सिटीमध्ये मी एक सेशन बुक केलेलं आणि फॉर 45 minutes. सो जेव्हा मी बोलली, कसं असतं की रोज घरी आपण बोलतोच, पण आपल्याला असं वाटतं की आपण लांब आहोत, तर ऑलरेडी दे आर वरीड की आपलं मूल काय करतं, एकटं आहे, कसं आहे. मला असं वाटतं की अजून त्यांच्यावर बर्डन की बाबा असं चालू आहे हे ते, तर आय चोज की त्यांना सुपरफिशियल आयडिया द्यावी की यु नो समथिंग इज गोईंग ऑन, पण मी ठीक होईन. आणि नंतर मग आय टुक द सेशन, आणि जेव्हा मी सगळं बोलायला लागले अँड ऑल, आणि असं झालेलं की लाईक फॉर प्रेझेंटेशन्स युनिव्हर्सिटीमध्ये, म्हणजे मी खूप एक्स्ट्रोवर्ट होती इंडियामध्ये, आणि इकडे जेव्हा सेमिनार्स प्रेझेंटेशन होतं, जेव्हा माझ्यासमोर 60 जणं होती आणि माय व्हॉइस स्टार्टेड शेकिंग, आणि तेव्हा मला कळलं की यु नो मी कॉन्फिडन्स पण लो माझा होतो आहे जस्ट बिकॉज ऑफ फ्यू थिंग्स इथे नाही चालत आहे, विच आर नॉट दॅट इम्पॉर्टंट, कारण मला फंडिंग आहे, प्रिव्हिलेज्ड होम आहे, सगळं आहे, इट जस्ट मी हे एक्सप्लोअर करायला आली आहे. तर मला ते जेव्हा आय स्टार्टेड स्पीकिंग अबाउट इट, तेव्हा मला कळलं की यु नो हे छोट्या गोष्टी आहेत आणि यू कॅन वर्क, म्हणजे नाही मिळालं, म्हणजे मी ते डोक्यात घेतलं नाहीच मिळाला जॉब तर काय होणार, किंवा नाहीच झालं तर वर्स्ट टू वर्स्ट काय आहे. आणि मग मी थोडं थोडं आता शिकायला लागले की हाऊ टू डील विथ इट हे ते, पण आय डोंट थिंक आपण सगळ्याच गोष्टी आपल्या घरी व्हिडिओ कॉलवर सांगू शकतो. समटाईम्स लाईक इनिशियल जसं मी बोलली की मला फ्रेंड्समध्ये पण एवढं शॉर्ट शॉर्ट नाही मिळालं, माझे फ्रेंड्स पण नाही बनले, समटाईम्स यू जस्ट नीड की एक हग, आणि ते जेव्हा नाही मिळत तर दॅट इज अ बिट असं वाटतं की यार मे बी रॉंग डिसिजन. तर पण आय थिंक की युनिव्हर्सिटीज खूप हेल्प करतात
5: त्या टॉपिकवर. अजून असं आहे की कधी कधी आपल्याला ती हेजिटेशन होते की घरच्यांना कसं सांगायचं की आय एम फेसिंग दिस, कारण की जर आपण त्यांना सांगितलं ऑब्व्हियसली दे विल सपोर्ट, पण त्यांना चिंता पण होते की इज माय चाइल्ड ओके, की ते बरोबर आहेत का, आणि मग ते म्हणतात की तुला नसेल जमत तर तू परत ये, काही इश्यू नाही. पण मग यू टेक इट ॲज अ लॉस की असं का म्हणतायत, मग ते थोडं फेस करणं कठीण होतं. पण जर असं काही असेल तरी पण घरच्यांशी शेअर करायला पाहिजे, दे आर ऑलवेज सपोर्टिव्ह. तसं एकदा असं झालेलं की आय नीडेड टू गो फॉर काउन्सिलिंग, पण मला खूप वेट वाटलं की हे मी आईला कसं सांगू की मी काउन्सिलिंगला गेली, काय ती मला जज करणार की काय होईल. बट देन आय गॅदर्ड द करेज, आय टोल्ड हर की असं असं होतं, मला हे फील होत होतं, त्यामुळे मी विचार केला की काउन्सिलिंगला जाऊन बघते आणि ते जे पण काय सजेस्ट करते आय ट्राय दॅट. तर शी वॉज व्हेरी सपोर्टिव्ह. तर तो एक डिफरन्स, म्हणजे आपल्याला असं वाटतं कधी कधी की दॅट इट इज अ स्टिग्मा आणि आपण इंडियामध्ये खूप डिस्कस करत नाही मेंटल हेल्थ, पण जर तुम्ही ते शेअर केलं पेरेंट्स बरोबर तर ते डेफिनेटली सपोर्टिव्ह असतात. आणि इवन इफ आपल्याला वाटत असेल की ते काळजी करतील तरी पण ते शेअर करणं इम्पॉर्टंट आहे.
3: जस्ट माझं स्वतःचं एक्झाम्पल द्यायचं तर मी स्टार्टला इकडे आल्यावर मला खूप स्ट्रगल झालेला, बिकॉज ॲज आय सेड की मला रिलेटिव्हिटीच मिळत नव्हती आणि माझं थोडं सब्जेक्ट पण खूप हार्ड होतं. सो इट वॉज अ व्हेरी स्टीप लर्निंग कर्व. सो मला सेल्फ एस्टीम आणि सेल्फ कॉन्फिडन्स खूप कमी झालेला. सो आणि मी ह्याच्या आधी इंडियात काम करत होते. सो अगेन ते त्या बॅकग्राऊंडमधनं इथे येणं आणि लुकिंग ॲट युअर परफॉर्मन्स की ते खूप चांगलं जात नाही किंवा तुम्हाला सगळ्याच गोष्टीत स्ट्रगल होतो आहे, तर दॅट स्टार्टेड अफेक्टिंग माय मेंटल हेल्थ. घरी मी बोलायचे फोन करून वगैरे, फ्रेंड्सशी पण बोलायचे, सो दॅट सपोर्ट वॉज ऑलवेज अवेलेबल. सो फर्स्ट थिंग आय वुड से की स्वतःला आयसोलेट करू नये, यू जस्ट कीप कम्युनिकेटिंग, स्टार्ट टॉकिंग. आय नो इट गेट्स अ लिटल हेवी आणि मग ते बोलणं पण खूप हेवी वाटतं बिकॉज यू आर कॉन्स्टंटली इन युअर माइंड इन दॅट स्पेस. पण हे तुम्हाला कळलं पाहिजे ॲट दॅट पॉईंट की हे समोरच्याला कळत नाही आहे की तुम्ही कोणत्या स्पेसमध्ये राहता मेंटली. सो फर्स्ट थिंग्स फर्स्ट, यू नीड टू कम्युनिकेट, नाहीतर समोरच्याला कळतच नाही. तर आयसोलेट करू नये स्वतःला, यू टॉक टू युअर फ्रेंड्स, फॅमिली, जे काही सपोर्ट, जे काही कम्फर्टेबल आहे तुम्हाला, सो ते करावं. आणि खूप ओव्हरवेल्मिंग झाल्यावर इवन आय वेंट फॉर वन ऑफ दोज काउन्सिलिंग सेशन्स ॲट युनिव्हर्सिटी आणि आय सॉ द सेम काउन्सिलर फॉर लाईक नेक्स्ट फ्यू मंथ्स. सो ॲज अ स्टुडंट आय थिंक तुम्हाला 10 to 12 सेशन्स मिळतात पर युअर. सो दॅट इज रिअली हेल्पफुल. आणि ते तुम्हाला काही स्मॉल एक्सरसाइजेस देतात की त्या तुम्ही फॉलो करायच्या, ट्राय टू स्टिक टू दॅट, की दिवसातनं 10 मिनटं विदाऊट फोन किंवा विदाऊट हे बसायचं, किंवा जसं ती म्हणली की काहीच काम नसेल तर आपल्या डोक्यात हेच सगळे थॉट्स येत राहतात. सो यू नीड टू लर्न टू बी इन दॅट फ्लो स्टेट की ठीक आहे, लेट थिंग्स पास वगैरे. सो हे सगळं तिकडे छोट्या छोट्याच बेसिक गोष्टी असतात, बट यू नीड टू लर्न टू प्रॅक्टिस देम. असं नसतं की आपल्याला हे माहीत नाही आहे, पण ते त्याच मोमेंटला कोणीतरी तुम्हाला हे सांगितलं पाहिजे ॲट अ पोझिशन ऑफ अथॉरिटी की हे तू कर म्हणजे होईल. कारण आईबाबांच्या आणि फ्रेंडशी बोलताना खूप पर्सनल बायस येतो, त्यांचा पण आणि आपला पण. सो इट इज गुड टू हॅव अ फ्रेश पर्स्पेक्टिव्ह आणि इट इज गुड टू नॉट टॉक टू स्ट्रेंजर्स ऑनलाईन अँड टू गेट अ गायडेड समवन हू नोज वेल थिंग बेस्ट. बिकॉज इकडे खूप टीनेजर्स किंवा बॅचलर्सला जे इंडियन्स येतात, दे आर अ डिफरंट पर्सनॅलिटी ऑनलाईन. सो त्या गोष्टी पण मग खूप चालू करतात ती लोक. अँड यू गो इन टू डिफरंट ग्रुप्स विच यू डोंट वॉन्ट टू गो ॲट दॅट पॉईंट वेन यू आर गोईंग डाऊन हिल ऑलरेडी. सो इट्स रिअली इम्पॉर्टंट टू नो वेअर टू गो वेन थिंग्स आर नॉट इन युअर हँड एज वेल. सो जरा तुम्ही स्वतःचं म्हणजे तेवढं तरी, वेन यू हिट द रॉक बॉटम एज वेल यू जस्ट सेट युअर सेल्फ सम रूल्स की हे झाल्यावर आय विल कॉल दिस पर्सन अँड आय टेल स्ट्रेट अप की हे असं झालंय. सो help is always there and university is really helpful.
7: Yes.
3: And so does having a good set of friends. So mala ta international friends nits tema khup help keleli because every one of us was in the same boat. That is when actually amcha ice break zalela karan saganach te feel hot hoto karan sagansathi the khup challenging hot.
8: Barobar.
3: So जाऊन बोललं की हेल्प होते फक्त यू हॅव टू.
6: आणि आय थिंक की ते असतं ना, विथ फ्रीडम कम्स अ लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज. ते वाला फॅक्टर आहे की जर स्वतःलाच नाही सांभाळलं तर फ्रीडमचं तू एन्जॉय पण नाही करू शकणार, काहीच नाही करू शकणार.
8: तुमचं शिक्षण झाल्यानंतर पुढचे कसे प्लॅन्स आहेत, म्हणजे इकडे जॉब करायचा आहे, इकडे सेटल व्हायचा विचार आहे की परत इंडियाला जायचं आहे?
1: माझ्या केसमध्ये तर असं आहे की PhD करून लगेच इंडियामध्ये जाणं सेन्सिबल नाही आहे माझ्यासाठी. कारण मुळात दोन क्वेश्चन आहेत माझ्यासाठी की मला अकॅडमिक्समध्ये राहायचं का इंडस्ट्रीमध्ये राहायचं. तर दोन्ही ऑप्शनसाठी मला माझ्यासाठी इंडिया ॲटलिस्ट पहिल्या 2-3 वर्षासाठी फिजिबल नाही आहे. कारण जर मला अकॅडमिक्समध्ये जायचं असेल तर त्यांना 2 वर्षाचा ॲटलीस्ट पोस्ट डॉक एक्सपिरियन्स लागतो PhD नंतर. आणि इंडस्ट्री मला असं वाटतं की इंडियामध्ये सध्या तेवढी मॅच्युअर नाही आहे किंवा तेवढी डेव्हलप नाही की जे PhD हायर वगैरे करतात ते पण बाहेरून वगैरे. होपफुली 2-3 वर्षानंतर ते अजून वाढेल. सध्या आहेत, स्टार्टअप आहेत बऱ्यापैकी, पण ते जास्त मोठ्या स्केलवर नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझं करिअर ग्रोथ वगैरे इथे जास्त चांगले होईल. त्याच्यामुळे माझा ॲटलीस्ट 3-4 वर्ष इथेच राहण्याचा प्लॅन आहे.
4: माझं पण असंच आहे की डिग्री झाल्याबरोबर परत जाण्यात जास्त फायदा आहे नाही. तर माझं असं आहे की मी इकडे थांबून इथचं एक्सपोजर घेऊ, इथचं जे ऑपॉर्च्युनिटीज आहे ते एक्सप्लोअर करू, आणि डाऊन द लाईन माझ्याकडे ते ऑप्शन राहील की मला इंडियाला जायचं आहे, मला इकडे थांबायचं आहे. आणि ॲट द मोमेंट अगेन मी हे नाही म्हणणार की मला माहिती आहे मला काय करायचं आहे. इट इज समथिंग जे मला तेव्हाच माहिती पडेल. हा, सो आतापासून ते डिसाईड करण्यात जास्त सेन्स नाही आहे.
3: आय थिंक इट ओनली मेक्स सेन्स टू गेट सम जॉब एक्सपोजर आणि मग इंडियाला परत जाणं. दॅट मेक्स इट अ होलसम एक्सपिरियन्स. आणि इंडियात पण तुमचं मग ते लेवरेज होतं तेवढं. सो आय थिंक एव्हरी वन ॲटलीस्ट नीड्स टू टेक लाईक 2 or 3 years ऑफ एक्सपिरियन्स अँड देन डिसाईड वेअर टू गो.
6: आय थिंक आय वुड वेट अँड वॉच, कारण जर पार्ट टाईममध्ये मला एवढा स्ट्रगल होतं तर डझंट मेक एनी सेन्स की मी वर्क विझावर इथे राहीन. पण ऑब्विसली वेरिएबल असतातच की स्पोर्ट्समध्ये, आणि जर स्पोर्ट्स एंटिटीमध्ये मला लागलं देन दॅट इज अ विन विन सिच्युएशन फॉर मी अँड देन आय कॅन थिंक. सो आय थिंक आय विल सिट बॅक.
5: मला आवडेल की मला इथलं वर्क एक्सपिरियन्स भेटावं, म्हणजे मला बघायचं आहे की इथल्या इंडस्ट्रीज कशा काम करतात किंवा कशा प्रोजेक्ट्सवरती काम करतात आणि कशी माझी डिग्री मला हेल्प करेन त्या पोझिशन्समध्ये काम करायला. तर तो एक्सपिरियन्स घेणं मला आवडेल आणि मे बी 2-3 वर्षांनंतर आय विल हॅव अ बेटर आन्सर.
0: तुम्ही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. अगदी मनापासून मोकळ्या गप्पा मारल्या. आणि ज्या गोष्टी जनरली गृहित धरल्या जातात की स्टुडंट्स आहेत मेहनत तर करावीच लागते, त्या मेहनतीच्या प्रोसेसबद्दल तुम्ही इतकं व्यवस्थित उद्देशसूद बोललात, खूप छान वाटलं. आशा आहे की आपल्या मराठी आकाशवाणीच्या श्रोत्यांना पण हा पॉडकास्ट आवडला असेल. आपण लहानाचं मोठं झालो ते घर, तो परिसर, आपला कम्फर्ट झोन मागे सोडून नव्या क्षितिजांकडे झेप घेतलेल्या सगळ्या पाखरांसाठी हे गीत ऐकत रहा. रेडिओ 4EB 98.1 FM वर मराठी आकाशवाणी. नमस्कार.